0: Tërëaj ma shemi zi, darë të uje e gjë për të shapër shi dhe të shaj u kësti di.
1: Gjana të shë të rëkana për shapër ke hëmë ishma washing powder u kësti di.
2: Ishma washing powder?
0: Madaj mi zi më hukur të national o multinational kapnaival washing powder vëdi vi. Kur shë aksar gilar të kishë dhe sërëngë sërë për uvrej.
1: Bilkul të rëkana dhe gile vë har vahtë muta haan kur shë këdale. Hoqë kalana me kur të ishma washing powder vëdal shë rikëdhe di, o shtun kur vëla në kwashul di.
0: अच्छा है मिस जी ब्याह कुर्ता जहर सर अबरो वो दर तो ये या के पर इश्मा वॉशिंग पाउडर से सदा से खास खासियत थी
1: तारे खाना इश्मा वॉशिंग पाउडर खास खासियत दागा दी जे कपड़े सब युक्षले को जोर ना जोर दाग पर गारंटी सर खत्म करी जाकर सजूत की वो दिनोर सरफे पर इस्बात इश्मा वॉशिंग पाउडर काम इस्तेमाल जी और बला खबर अदा कपड़े सब ही पवात लोसीना नखर पवी
0: शाम इस जी चे दम रक्षला रिजल्ट ये दाई दर तो ये दाव मोता चेरता मिला बीजी
1: तारे खाना दाव तो दफा बने गलशे अंदरून ला की गेट जान से बे गाले पर शे मार्केट से देश में मेन डिस्ट्रीब्यूटर हाफिज जहीर साहब सर उधर ते मिला बीजी
0: चेरता मिला बीजी
1: तारे खाना दाव तो दफा बने गलशे अंदरून ला